0: इति मुक्तमञ्चस्य अन्तर्जालीय माध्यमेन च स्वकीय परामर्शान् दातुं शक्नुवन्ति। अस्य आगामिनः भागस्य कृते परामर्शाः अस्य मासस्य चतुर्विंशति दिनांकं यावत् स्वीकरिष्यन्ते। केन्द्रीय सहकारिता मन्त्री अमितशाहः अद्य गुजरात राज्यस्य गांधीनगरे एग्रीकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी APMC इत्यस्य अमृत महोत्सवावसरे नूतनस्य शाक उपविपणन केन्द्रस्य उद्घाटनं विधास्यति। सहकारिता मन्त्रालयानुसारं अस्मिन् कार्यक्रमे श्रीशाहः एक पेड़ मा के नाम इत्यभियानान्तर्गतं पादपारोपणं विधास्यति। सहैव APMC संस्थायाः अमृत महोत्सवस्य संस्मरणाय संकलितां एकां स्मारक पुस्तिकां विमोचयिष्यति। अत्रावधौ श्रीशाहः दहेगाम APMC परिषदः सदस्यैः सह अपि वैचारिक विमर्शं साधयिष्यति। गतदिने ओमान तटे भारतीय नाविक युक्ते GFS गैलेक्सी इत्याख्ये वाणिज्यिक पोते आक्रमणात् परं नवदिल्ल्या पश्चिमेशिया क्षेत्रे उत्पातस्य शमनाय स्वकीयम् आह्वानं पुनः प्रतिपादितम्। आक्रमणस्य तीव्र निन्दां कुर्वता विदेश मन्त्रालयेन निगदितं यत् पोते स्थितेषु 11 भारतीय नागरिकेषु 10 नागरिकाः एतावता सुरक्षिततया निष्कासिताः, अपरत्र एकः नाविकः अधुनापि विलुप्तः। मन्त्रालयेन प्रतिपादितं यत् ओमान देशे स्थितः भारतीय दूतावासः स्थिते सूक्ष्मावलोकनं करोति। सहैव प्रचलत् सुरक्षा कार्येषु ओमान देशस्य प्राधिकारीभिः साकं सक्रिय समन्वयं साधयति। नवदिल्ल्या वाणिज्यिक नौवहनेषु प्रचलत् सुनिरन्तर आक्रमण प्रसंगेषु स्वकीया गभीरा चिन्ता प्रकटिता। अनेनैव सह भारतस्य अस्य राजनैतिक समाधानाय वार्तानां शीघ्र सम्पूर्त्यै याचना विहिता, येन अस्मिन् क्षेत्रे पुनः शान्तिः स्थिरता च प्रवर्तेत। फीफा विश्वचषक पादकन्दुक प्रतिस्पर्धायां सर्वेषां प्रागुपान्त्य चरणात्मकानां द्वन्द्वानां समाप्त्यनन्तरम् उपान्त्यचक्रस्य रूपरेखा पूर्णतः सिद्धा सञ्जाता। प्रथमायाम् उपान्त्यस्पर्धायाम् आगामि बुधवासरे फ्रांस स्पेन दलयोर्मध्ये स्पर्धा भविता। क्रीडेयं भारतीय समयानुसारं रात्रौ 12:30 समारप्स्यते। इति वार्ताः।
1: इदु आकाशवाणीय धारवाड केंद्र।
2: ನಿಮ್ಮ ಬಯಕೆಗಳು ವಜ್ರಾಭರಣಗಳೊಂದಿಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರುತ್ತದೆ?
3: BMW X1 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಮತ್ತು ವಜ್ರಾಭರಣದ ಖರೀದಿಯ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ನ ಮೇಲೆ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ನಿಜವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವೇ?
2: ಈ ಎಲ್ಲಾ ಕನಸುಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಬ್ರಿಲಿಯನ್ಸ್ ಡೈಮಂಡ್ ಜುವೆಲ್ಲರಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ನೊಂದಿಗೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿ ಆಕರ್ಷಕ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಪಡೆಯಿರಿ.
3: ಕೊಡುಗೆಗಳು July 9th August 9th ಎಲ್ಲಾ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.
4: ನೋಡು, ಇದೇ ನನ್ನ ಫೇವರಿಟ್ ಸೋಪ್ ಮೈಸೂರ್ ಸ್ಯಾಂಡಲ್. ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ಕೊಡುವ ಏಕೈಕ ಸಾಬೂನು ಮೈಸೂರ್ ಸ್ಯಾಂಡಲ್ ಸೋಪ್.
5: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, SDM ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದ ನೇರ ಫೋನ್ ಇನ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮ್ಮ ಆಕಾಶವಾಣಿ ಧಾರವಾಡ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಮಂಗಳವಾರ ಸಂಜೆ 6:50.
6: ನಾನು ಡಾಕ್ಟರ್ ವಸೀಂ ಅಹಮದ್, SDM ವೈದ್ಯಕೀಯ ಸಂಸ್ಥೆ ಹಾಗೂ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ವಾಕ್ಶ್ರವಣ ವಿಭಾಗದ ಮುಖ್ಯಸ್ಥ. ವಾರ್ಷಿಕವಾಗಿ July 20th ಸೀಳು ತುಟಿ ಮತ್ತು ಸೀಳು ಅಂಗುಳದ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಪರಿಹಾರ ನೀಡಲು ಹಾಗೂ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ನೀಡಲು ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗುತ್ತದೆ. July 14th ಸಂಜೆ 6:50 ಆಲ್ ಇಂಡಿಯಾ ರೇಡಿಯೋ ಧಾರವಾಡದ SDM ಡಾಕ್ಟರ್ ಆರೋಗ್ಯ ಸಂವಾದದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಬರಲಿದ್ದೇನೆ. ತಾವೆಲ್ಲರೂ ಸೀಳು ತುಟಿ ಹಾಗೂ ಸೀಳು ಅಂಗಳ ಇರುವಂತಹ ಮಕ್ಕಳು ಹಾಗೂ ವ್ಯಕ್ತಿಗಳಲ್ಲಿ ಬರುವಂತಹ ಮಾತಿನ ತೊಂದರೆ, ಕೇಳುವ ತೊಂದರೆ ಹಾಗೂ ನುಂಗುವ ತೊಂದರೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು.
5: ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 244-3414, 244-3415 ಹಾಗೂ 244-3416. STD ಕೋಡ್ 0836.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के तहत लगभग 60 करोड़ लोग बने हैं 5 लाख रुपए के मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2 लाख करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: ನಿಮ್ಮ ಬಯಕೆಗಳು ವಜ್ರಾಭರಣಗಳೊಂದಿಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರುತ್ತದೆ?
2: ಬಿಎಂಡಬ್ಲ್ಯೂ ಎಕ್ಸ್ 1 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಮತ್ತು ವಜ್ರಾಭರಣದ ಖರೀದಿಯ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ನ ಮೇಲೆ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ನಿಜವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವೇ?
1: ಈ ಎಲ್ಲಾ ಕನಸುಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಬ್ರಿಲಿಯನ್ಸ್ ಡೈಮಂಡ್ ಜುವೆಲ್ಲರಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ನೊಂದಿಗೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ವಜ್ರಾಭರಣ

0: जाई जुई कोंकणी संमिश्र कार्यक्रम
1: सगळ्यांको नमस्कार. आज पहिले बिंदिया वास्त हिनी संगिले एक पद महादेव बोरकर हेंगेले एक रचना.

बिंदिया वास्त हिनी सांगिले एक पद महादेव बोरकर हेंगेले रचन ऐकतो आशिले. आता एम एस कामत हिनी सांगिले एक भक्तिगीत डॉक्टर भिकाजी गाणेकर हेंगेले रचन.

0: एम एस कामत ह्यांनी सांगितले पद ऐकतो आशिले.
1: आता परिसर नाश आणि मालिन्य हे विषयाबद्दल उलयतो असा ती अरुणा शानबाग.
2: ही सुंदर प्रकृती आमका देवान दिलेली एक सुंदर आणि अपूर्व वरदान. गिरी, कंदर, विशाल समुद्र, अरण्य संपत्तू, वाळ, गुड्ड्या वयल्यान तग दुमकूच जलपात हे वटू पळोवन कोणाल मनाक खुश जायना सांगा. तशीच दुसरे दुसरे जातीचे रंगरंगीन पक्षी संकुल वन्यजीवी पळोवन प्रत्येकाल मन प्रफुल्लीत जाता. असले अद्भुत प्रकृती सौंदर्य पळोवच्याक आम्ही वटू समय मेळ तेन्ना विंगड विंगड स्थळाक प्रवासाक वचून ताजे आस्वादन करताची धन्य जाताची. ते पळयत पळयत आम्ही खंय असाचे म्हणले विसरताची. एक अपूर्व अनुभव जाता आमकां. अद्भुत निसर्ग पळोवन कवी हृदय काव्य सृष्टी करता. बुद्धिजीवीक हजान स्फूर्ती प्रेरणा मेळता. हजान निसर्गा बरशी मनशालो संबंध कसलो म्हणलो अंदाजू आम्ही घालीत. ही प्रकृती आमगेल खातीरी निर्माण केलेली सृष्टी करताली एक अद्भुत सृष्टी म्हणत. शुद्ध वारो, उदाक, सूर्यप्रकाशू, खावच्याक आहारू ना जाल्यारी आमकां हे पृथ्वीचेरी उरच्याक साध्य ना न्हय. हाज्यान आमगेल भारत माता सर्वांग भूषित जावन पचवे कापड न्हेसून घेवन हसत राबल्या. आमगेल रक्षण करत असा. हे निसर्गाचो सदुपयोग करून घेतचेल हसत खेळत आम्ही उटू उरका म्हणली तिगेले इच्छा. जाल्यार हे आधुनिक युगांतू प्रकृती नाश जाता, परिसर मालिन जाता असा म्हणलेली एक प्रमुख समज जाल्या. मागशी कालांतू लोक एक सीधा साधा जीवन चलयत आशिले. पायान एक गांवच्यान अनेक लागी गांवांक चमकून वत आशिले. स्वच्छ बांयचे उदक पित आशिले. तेन्ना वाहन मस्त कमी आशिली. प्लास्टिका उपयोग करनाशिले. काजी भरणी भितरी नोणचे करत आशिले. तेन्ना तांबे आनीक पितलीचे आयदन वापरत आशिले. बैल एक सकाळ धरून रात्री पर्यंत काम करत उरत आशिले. ताज्यान तांकां बरें व्यायाम जात आशिले. घरचो शुद्ध गोबर तयार करून शेताक वापरत आशिले. तांणी खावचे घरांत केलेले रुची शुची आहारू मागशी कालांतू एकमेका मध्ये स्पर्धा पायपोटी ना आशिली. आशिल्यांतू ते तृप्त आशिले. रोग आजारी कमी आशिले. डॉक्टर लागवचे मस्त प्रूप. त्यांना अविभक्त म्हळ्यारी कूड कुटुंब उरत आशिले. उटू मेळ्ळ काम करून कमायत आशिले. भेदभाव कमी आशिलो. मागशी चेडू मोकळे जावन भायरी धावन खेळत आशिले. आता म्हणके जिम वचचे आवश्यकता ना आशिली. वटारे सांगता म्हळ्यारी तेन्नाचे लोक घट्ट आनीक दीर्घायुषी आशिले. कशी कशी समाजांतू प्रगती जालो तशीची समस्या चढत गेले. जनसंख्या वाढली, शिक्षणांतू प्रगत झाली म्हणले खरे. जाल्यार अरण्य नाश जावन इमारत होडहोड कारखाने चढत गेले. वाहनांची संख्या होड प्रमाणात वाढली. समाज सुधारणा जाली तशी वातावरण कलुषित जात गेले. परिसर मालिन चढले. आधुनिक कालांतू प्रत्येक घरांतू कनिष्ठ एक तरी

वाहन म्हळ्यार कार, स्कूटर उरताचीच. असली दुसरी दुसरी नमुन्यांची वाहन सबंद दिवस रस्त्यार धांवच्या लागल्यारी वायू मालिन्य जायना अशी उर्जाक साध्य असवे. हे वाहनान सोडचे विशकारी वायू श्वासांत घेतले आम्हीची. वयल्यान हे पटाक्ष परब आयल्यार पुरो. पटाक्षीच धमाको, पटाक्षी मारच्याक चंद उमेदी जाल्यारी मलिन वायू श्वासा भितर घेवचे अनारोग्याक कारण. आम्ही केल्लेले आम्ही भोगचे पडता. अनेक म्हळ्यारी आधुनीक युगांतू आम्ही प्लास्टिकाचेरी पुरा अवलंबीत आसाची म्हळ्यार चूक जायना. आजी प्लास्टीक वापरचे मितमीरून गेल्या. हे नाश जीवन साध्य ना म्हणले म्हणके झाले आमकां. तेच प्रमाणान प्लास्टिकान जावचे दुष्परिणाम बी चडत गेल्याची. हे प्लास्टीक मातींत गेल्यारी नेलमालिन्य जाता. प्राणी पक्षी खावन अनारोग्यान वळवळताची. मनशाक कॅन्सर, अस्थमा आणि हृदय रोग चड जाताची. नेलमालिन्य जाता. वयल्यान शेतांतू किटनाशक

0: म्हणान प्लॅस्टिकान जावचे दुष्परिणाम बी चडत गेल्याची. हे प्लॅस्टीक मात तिंत गेल्यार नेलमालिन्य जाता, प्राणी पक्षी खावन अनारोग्यान वळवळताची, मनशाक कॅन्सर, अस्थमा आनी हृदय रोग चड जाताची, नेलमालिन्य जाता. वयल्यान शेतांत तूं किटनाशक रासायनीक औषध वापरताची. आमी खावचो आहार शुद्ध खंय उरतलो? तशीच कारखान्यांचो नक्काशिल्लो रासायनीक वस्तू, विशकारी निरपेक वस्तू वटू उदकांतू वचून मेळटा. लोक प्लॅस्टीक आनी नक्काशिल्ल गलीज वटू उदकांतू उडयताची. अशी आमी गलीज केल्ली उदक आमीच पिताची. हें जलमालिन्य अनारोग्याक कारण जाता. कालरा, टायफॉयड तसल जीवाक अपायकारी मरणांतीक रोगान मनुष्य हैराण जाता. आमगेल भारत एक प्रगतीशील देश म्हणून सांगच्याक आमकां अभिमान जाता. आमगेल देशांतू आशिल निसर्ग संपत्तू सौंदर्य आनी खंयचेय देशांतू मेळची ना. परदेशाची पुसून हकभूल न्हू हांग येवन राबताची जाल्यार आमी आपणाल स्वार्थ अतिआशा सुख सौकर्या खातीर आजी प्रकृती नाश करून भारत मातेक अन्याय करत आसाची. आमगेल पायार आमी कुराडीन मार घेत आसाची. व्हड व्हड शहरांत मनशाक श्वास घेवच्या बी शुद्ध वार उरला. खंय पळयल थंय रोग मरणाचे प्रमाण चडत गेल्याची. ल्हान वयार चेडवांक हृदय रोग, बीपी, डायबिटीस जावन वळवळची परिस्थिती जाल्या. अशी जाल्यार परिस्थिती खंय वचून पावतली म्हूण सांगच्याक जायना. ते देखून हे परिसर मालिन्य नाशा बदल गंभीर चिंतन करची अत्यंत आवश्यक आसता. आमगेल चुकेन पावसाचे उदा पर्यंत शुद्ध उरना. खंय रूख दिसनांची बरगालाची परिस्थिती. ते देखून हे समस्ये बदल गंभीर चिंतन करचे अत्यंत आवश्यक आसा. प्रत्येकान कार्य प्रवृत्त जावका म्हणले खरे. सगळ्याक पहिले आम्ही आमगेल घर आणि परिसर स्वच्छ दवरून घेऊका. प्रत्येकाने घरा मुखारी लागी झाड झाड रोवकाची. वनमहोत्सवाचे दिवस तंग तंग गेले बडावणेन तू ओटू लोकान मेळ न्हू झाड रोवकाची. चेडूवांक तंगेल वाडदिवसाक झाड रोवचो परिपाट दवरका. वयर वयरी तंग तंगेल गल्लीन तू स्वच्छता कार्यक्रम दवरून घेऊका. आमगेल गांव शहर स्वच्छ सुंदर दवरून घेवच्यान तूं आमगेल पात्र महत्वाचो म्हणलें आमी विसरचे ना. आमगेल कामांत तूं एक शिस्तू अचुकटतन नियमीततन उरका. चार दिवस कोर न्हू बंद करचें प्रयोजन जायना. म्हालगड्याल पळोवन चेडूं मुखावेल पिळगी शिकताची. झाड रूख उरल्यार आमकां शुद्ध वारो मेळता. पावस पडता म्हळ्यार तांकां कळका. आमगेल्यान तूं सुमार जाणांक कोयरू मक्षी मुखारी पळयनाशी भायर रस्त्या बाजून उडोवच्यो वायट अभ्यास उरता. हें पयलें बंद जावका. हाज्यान आमकां प्राणी पक्षीक अपाय आसा म्हणलें विसरचें ना. कोयरू निरुपयुक्त वस्तू कोयरा डब्यांत घालची पद्दती दवरून घेवका. प्लॅस्टीक वापरचें पुरा रितीन संपूर्ण रितीन कमी जावका. हाजे बदल प्रचार जात आसा. अनेक कडेन प्लॅस्टीक वापरचे मस्त कमी जाल्या म्हणलो खुशीच विचारू. भायर कसले खरेदीक वच वेळार कपड्याची ल घेवन वचका. ओटू लोकांनी हज बदल काळजी घेतल्यार मातीच मालिन सुमार प्रमाणान कमी करीत. लागी भायर वच वेळार पायान चमकून वचका. साध्य जाल तितले वाहन वापरचे कमी करका. आजकाल सुमार कडेन सायकल वापरच्याक लागल्याचे म्हणले खुशी विचारू. हाज्यान वायू मालिन्य जायना. वजन नियंत्रण करीत आरोग्य पण बरें उरता. मध्य प्रदेश इंदोर गुजरात असू गांधीनगर आमगेल मैसूर तसले शहर स्वच्छ सुंदर शहर म्हणून प्रसिद्ध झाल्याचे. कारण थंचे लोक स्वयंप्रेरणेन आपणाल घराचे म्हणके स्वच्छतेक महत्व दिताची. ओटू मेळून काम करताची. आमी सान हळ्ळी गांव पसून स्वच्छ आनी सुंदर आशिल्लो अनेक कडेन पळयताची. हाका मुख्य कारण म्हळ्यार जनजागृती. आमी ओटू मेळून स्वच्छ भारत अभियानांतू भाग घेव्या. आमगेल कर्तव्य म्हणून समजून घेवन आमगेल शहर गांव स्वच्छ सुंदर दवरून घेवच्याक प्रयत्न करया.
1: आतवरी परिसर नाश आनी मालिन्य हे विषया बद्दल उलयतो आसले ती अरुणा शानबाग. आता ममता फडते हिंगेले रचना गावपी बिंद्या वास्तव.

0: जुरासिक पार्क और द पियानो जैसी फिल्मों में अपनी भूमिकाओं के लिए जाने जाते थे। भारत ने कतर के पूर्व अमीर शेख हमद बिन खलीफा अल थानी के निधन पर श्रद्धांजलि अर्पित करते हुए आज एक दिन का राजकीय शोक घोषित किया है। उनका कल निधन हो गया था। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उनके निधन पर शोक व्यक्त करते हुए कहा कि वे एक दूरदर्शी नेता थे। महिला क्रिकेट में लंदन के लॉर्ड्स में भारत के साथ एकमात्र टेस्ट में इंग्लैंड की टीम आज चौथे दिन अपनी दूसरी पारी में 6 विकेट पर 130 रन से आगे खेलना शुरू करेगी। भारत ने इंग्लैंड को 457 रन का लक्ष्य दिया है। भारत ने 269 रन की बढ़त बनाते हुए दूसरी पारी 7 विकेट पर 341 रन पर घोषित कर दी। विकेटकीपर और बल्लेबाज यास्तिका भाटिया लॉर्ड्स में टेस्ट शतक बनाने वाली पहली महिला क्रिकेटर बन गई हैं। इंग्लैंड पहली पारी में 170 रन पर ही सिमट गई थी। मौसम विभाग ने आज असम, मेघालय, बिहार और पश्चिम बंगाल में गंगा के मैदानी इलाकों में तेज बारिश का ऑरेंज अलर्ट जारी किया है। अगले 2 से 3 दिन तक अरुणाचल प्रदेश, पूर्वी उत्तर प्रदेश, नागालैंड, मणिपुर, मिजोरम, त्रिपुरा, ओडिशा, पश्चिम बंगाल के तराई क्षेत्रों, सिक्किम और उत्तराखंड में भी मूसलाधार बारिश की संभावना है। आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, तेलंगाना, अंडमान निकोबार द्वीप समूह, जम्मू और कश्मीर और लद्दाख में 16 जुलाई तक बारिश का अनुमान है। घरेलू शेयर बाजार के प्रमुख सूचकांक आज सामान्य रूप से कारोबार कर रहे हैं। सेंसेक्स 20 अंक बढ़कर 77,589 पर और निफ्टी 7 अंक गिरकर 24,200 पर पहुंच गया। और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। सर्वोच्च न्यायालय ने कहा किसी व्यक्ति की नागरिकता का निर्धारण और उसे विदेशी घोषित करने के लिए निष्पक्ष और वैध प्रक्रिया का पालन होना चाहिए। शीर्ष न्यायालय ने गुवाहाटी उच्च न्यायालय के 27 अपीलकर्ताओं को विदेशी घोषित करने के फैसले को रद्द किया। सर्वोच्च न्यायालय ने श्री राम जन्मभूमि मंदिर में चढ़ावा चोरी मामले की जांच कर रहे विशेष जांच दल से मौजूदा स्थिति की रिपोर्ट मांगी। राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने तमिलनाडु में अमोनिया गैस रिसाव से प्रभावित झारखंड के श्रमिकों से जुड़े मामले का संज्ञान लिया, तत्काल कार्रवाई के आदेश। और महिला क्रिकेट में लॉर्ड्स में टेस्ट मैच के चौथे दिन भारत के साथ इंग्लैंड दूसरी पारी में 6 विकेट पर 130 रन से आगे खेलेगा। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ ಓದುತ್ತಿರುವವರು ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ನಾಗರಾಜು. ಮುಖ್ಯಾಂಶಗಳು. ಕೆಪಿಎಸ್ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶಿವಶಂಕರಪ್ಪ ಸಾಹುಕಾರ್ ಅಮಾನತುಗೊಳಿಸಿ ರಾಜ್ಯಪಾಲರ ಆದೇಶ. ಕರ್ನಾಟಕ ಲೋಕಸೇವಾ ಆಯೋಗಕ್ಕೆ ಸುಧಾರಣೆ ತರುವ ಅಗತ್ಯವಿದೆ, ಗೃಹ ಸಚಿವ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ಅಭಿಮತ. ಮುಜರಾಯಿ ದೇಗುಲಗಳಲ್ಲಿ ಹುಂಡಿಯ ಹಣ ಎಣಿಕೆಗೆ ಮಾರ್ಗಸೂಚಿ ಬಿಡುಗಡೆಗೊಳಿಸಿದ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ. ಉತ್ತರ ಮತ್ತು ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕದ ಬರಪೀಡಿತ ರೈತರಿಗೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 50,000 ರೂಪಾಯಿ ಪರಿಹಾರ ನೀಡುವಂತೆ ಬಿಜೆಪಿ ಆಗ್ರಹ. ಹಾಗೂ ತಮಿಳುನಾಡು ಹೈಕೋರ್ಟ್ನ ಗೋಹತ್ಯೆ ನಿಷೇಧ ಆದೇಶಕ್ಕೆ ಸುಪ್ರೀಂಕೋರ್ಟ್ ಮಧ್ಯಂತರ ತಡೆ. ಕರ್ನಾಟಕ ಲೋಕಸೇವಾ ಆಯೋಗ ಕೆಪಿಎಸ್ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶಿವಶಂಕರಪ್ಪ ಸಾಹುಕಾರ್ ಅವರನ್ನು ರಾಜ್ಯಪಾಲ ಥಾವರ್ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅಮಾನತುಗೊಳಿಸಿ ಆದೇಶ ಹೊರಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಶಿವಶಂಕರಪ್ಪ ವಿರುದ್ದ ಮಾಡಲಾದ ಆರೋಪಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಗತ್ಯ ತನಿಖೆಗಾಗಿ ಸಂವಿಧಾನದ 317(1) ವಿಧಿಯಡಿಲಿ ಸುಪ್ರೀಂಕೋರ್ಟ್ಗೆ ಉಲ್ಲೇಖಿಸುವಂತೆ ರಾಷ್ಟಪತಿಗಳಿಗೆ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸ್ವಜನ ಪಕ್ಷಪಾತ ಸೇರಿದಂತೆ ಅವರ ವಿರುದ್ದ ಕೇಳಿಬಂದಿರುವ ಆರೋಪಗಳ ಕುರಿತು ತನಿಖೆಗೆ ಶಿಫಾರಸು ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಮುಂದಿನ ಆದೇಶದವರೆಗೆ ಹಿರಿಯ ಸದಸ್ಯರು ಹಂಗಾಮಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಪ್ರಕಟಣೆಯಲ್ಲಿ ತಿಳಿಸಲಾಗಿದೆ. ಅಧ್ಯಕ್ಷರ ಪುತ್ರಿಯೊಬ್ಬರು ತಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ವಾರ್ಷಿಕ ಆದಾಯವನ್ನು 40,000 ರೂಪಾಯಿ ಎಂದು ಘೋಷಿಸುವ ಮೂಲಕ ಆದಾಯ ಮತ್ತು ಜಾತಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಎಂಬ ಆರೋಪವೂ ಕೇಳಿಬಂದಿದೆ. ಯುವಕರ ಭವಿಷ್ಯದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಲೋಕಸೇವಾ ಆಯೋಗ ಕೆಪಿಎಸ್ಸಿಗೆ ಸುಧಾರಣೆ ತರುವ ಅಗತ್ಯವಿದೆ ಎಂದು ಗೃಹ ಸಚಿವ ಪ್ರಿಯಾಂಕ್ ಖರ್ಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿಂದು ಸುದ್ದಿಗಾರರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿದ ಅವರು, ಯಾವುದೇ ಅಧಿಕಾರಿ ಇಲ್ಲವೇ ಸಂಸ್ಥೆ ಮೇಲೆ ಅನುಮಾನ ಬಂದಾಗ ಸ್ವಯಂ ಪ್ರೇರಣೆಯಿಂದ ರಾಜೀನಾಮೆ ನೀಡಿ ತನಿಖೆಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡಬೇಕು ಎಂದು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಕೆಪಿಎಸ್ಸಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಶಿವಶಂಕರಪ್ಪ ಸಾಹುಕಾರ್ ಅವರನ್ನು ರಾಜ್ಯಪಾಲ ಥಾವರ್ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅಮಾನತುಗೊಳಿಸಿರುವ ಆದೇಶವನ್ನು ಪ್ರಿಯಾಂಕರ್ಗೆ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದಾರೆ.
2: ಯುವಕರ ಭವಿಷ್ಯವನ್ನು ಸದೃಢಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಈ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನ ಬಲವರ್ಧನೆ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಮ್ಮ ಯುವಕರ ಭವಿಷ್ಯ ಜೊತೆ ಚೆಲ್ಲಾಟ ಆಡುವಂತ ಯಾವುದೇ ಸಂಸ್ಥೆ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅದನ್ನ ನಾವು ಸಹಿಸಬಾರದು. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ ಕಷ್ಟಪಟ್ಟು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಯುವಕರು ಹುಬ್ಳಿ ಧಾರವಾಡ, ಬೆಂಗಳೂರು, ಡೆಲ್ಲಿ, ಹೈದರಾಬಾದ್ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಹೋಗಿ ಅವರು ಎಕ್ಸಾಮ್ ಪ್ರಿಪರೇಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹಣ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಇವತ್ತೇನಾಗಿದೆ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ಬಹಳ